यस जब चली ठंडी हवा जब उठी खाली जता मुझके आए जाने वफा तुम याद आई When the cool breeze blows and the dark rain clouds gathered, my beloved, that's when